0: ಹಲೋ ಸರ್. ಡೆಂಗು, ಟೈಫಾಯ್ಡ್, ನಿಮೋನಿಯಾ ರ ಭೈರಲ್ ಜ್ವರಕ್ಕೂ ಉಪಚಾರ, ಮುಡುಕು ಧಡ್ಕನ್ ಬಢ್ನೆ, ಕಲೇಜು ಸಂಬಂಧಿ ಸಮಸ್ಯೆ, ಜಂಡಿಸ್ ರ ಮಿರ್ಗೌಲಾಕು ಪ್ರಾರಂಭಿಕ ರೋಗಗಳು ಪಹಚಾನ್, ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್, ಕಬ್ಜಿಯತ್, ಪೇಟ ದುಃಖ್ನೆ ರ ಪಾಚನ ಪ್ರಣಾಳಿ ಸಂಬಂಧಿ ಸಮಸ್ಯೆ ಉಪಚಾರ, ದಮ, ಖೋಕಿ, ಪುರಾಣ ಛಾತಿ ಸಂಕ್ರಮಣ ಉಪಚಾರ, ಟಾಕು ದುಃಖ್ನೆ, ಪಿನಾಶ, ನಶಾ ಚೇಟಿಕೊ ರ ಜೋರ್ನಿ ದುಃಖ್ನೆ, ರಗತ, ಪಿಸಾಬ ರ ಅನ್ಯ ಪರೀಕ್ಷಣ ಮಾರ್ಫತ್ ಸಂಪೂರ್ಣ ಶರೀರ ನಿಯಮಿತ ಚೆಕ್ ಗ್ಲಾಸ್ ತಥಾ ರಿಪೋರ್ಟ್ ಪರಾಮರ್ಶ ಕರಿನಿ.
1: ಕೌಂಟೌಲ್ ದೂಡ್ ನಸುಸ್ನೆ, ನಿಮೋನಿಯಾ, ಜಂಡಿಸ್, ದಮ, ಪೇಟಕ ಸಮಸ್ಯೆ, ಛಾತಿ ಸಮಸ್ಯೆ, ಮಸ್ತಿಷ್ಕ ಜ್ವರೋ, ಇವಿ ನಾಕ ರಗತ ಬಗ್ನು, ಜೀವಮಾ ತಥಾ ಘಾಟಿ ಮಾರ್ಖಾ ದೇಖಿನ, ಛಾರೆ ರೋಗ ಮೃಗಿ, ನಿಮೋನಿಯಾ, ರಕ್ತ ಅಲ್ಪತಾ, ಹುಟುಕ ಸಮಸ್ಯೆ, ಬಾಲ ಬಾಲಿಕಾ ದೇಖಿನ ಚಿಡಚಿಡಾಪನ, ಛಾರೆ ರೋಗ, ಮಸ್ತಿಷ್ಕ ಜ್ವರೋ, ಬಾತ ರೋಗ, ಮೈಗ್ರೇನ್, ಗ್ರೋಥ ಪೇನ್, ಛಾತಿ ಸಮಸ್ಯೆ, ದಮ, ಇವಿ, ಜಂಡಿಸ್, ಪೇಟಕ ಸಮಸ್ಯೆ, ಬಾಲ ಬಾಲಿಕಾ ಹುನೆ ಸಂಪೂರ್ಣ ರೋಗ ಉಪಚಾರ.
2: ಯದಿ ಈ ಸಬ ಉಪಚಾರ ಗನ್ನು ಪರಿಮಾ ಆಗ್ನೋಸ್. ಹಾನಿ ಕಾ ಬಾಲ ರೋಗ ವಿಶೇಷಜ್ಞ ಡಾಕ್ಟರ್ ಸಂದೀಪ್ ಪೋಖ್ರೇಲ್.
1: ಈ ಸಬ ಸಮಸ್ಯಾ ಉಪಚಾರ ಕಾಗಿ ಬೆಲೈಮಾ ನಾಮ ದರ್ತಾ ಕರಾಉನುಹೋಸ್,
2: ಜಸ್ಕಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 98578143107670 ರ ಲ್ಯಾಂಡ್ ಲೈನ್ ಫೋನ್ ನಂಬರ್ 082-591-6070.
1: ಡಾಂಗ ಬಾಥ ರೋಗ ಅಂಡ್ ಸ್ಕಿನ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ ಪ್ರಾಲಿ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಚೌಕ್ ದೇಖಿ 100 ಮೀಟರ್ ಪಶ್ಚಿಮ ಉಕಾಲು ತರ್ಫ ಘೋರಾಹಿ ಡಾಂಗ.
3: जति अस्पताल धाए पनि, जति धामी झाँक्री गरे पनि कहिले निको हुने हैन
4: हैन, के थाहा छ र तपाईलाई
3: के भन्नु र नानी, भन्नै लाज लाग्ने, मलाई त पाइल से साह्रै दुःख दिया छ.
4: काका पनि यस्तो कुरामा पनि लाज मान्ने हो त, अनि धामी झाँक्री गरेर बस्ने हो र भन्या. अरे काका, यसको लागि त घोराही दाँत सहित गेटतिर रहेको विकल्प आयुर्वेदमा जानुहोस् न, निको भइहाल्छ नि.
5: हो, यदि तपाईलाई पनि समस्या छ भने तपाईँकै सहर घोराहीमा विगत 15 वर्षदेखि आयुर्वेद क्षेत्रमा कार्यरत डाक्टर केशव नेउपानेद्वारा प्रत्येक दिन पाइल्स, फिसर, फिस्टुलाको बिना अपरेशन, छारसूत्र विधिद्वारा सफल तथा भरपर्दो उपचार भइरहेको छ.
6: हाम्रा सेवाहरू मलद्वारमा मासु पलाएको, दिशा बस्दा मासु बाहिर आउने, रगत आउने, दुख्ने, पोल्ने, मलद्वारको वरिपरि घाउ खटिर आउने, पिप बग्ने, चिलाउने, लामो समयदेखि कब्जियत भएको, पुरानो ग्यास्ट्रिक अल्सर, भोक नलाग्ने, तौल घटाउने, बढाउने, जन्डिस, मधुमेह, रुघाखोकी, पिनास, दम, छातीको दाग, युरिक एसिड, बात, जोर्नीको दुखाई, हात खुट्टा झमझमाउने, सुन्निने, पोल्ने, हड्डी खिएको, यौन समस्या, यौन इच्छामा कमी, उत्तेजना नहुने, पिसाब पोल्ने, छिनछिनमा पिसाब लाग्ने, पिसाब रोक्न नसक्ने, किडनीको पत्थरी, उच्च रक्तचाप, कोलेस्ट्रोल, मानसिक रोग, तनाव आदि, डिप्रेसन, माइग्रेन, थाइराइड, चाया पोतो, गन्डी फोर, सेतो दुबी, दाग, सोरायसिस, कपाल झर्ने जस्ता सम्पूर्ण रोगको सफल उपचार गरिन्छ.
4: यति मात्र कहाँ हो र, हामी कहाँ जाँड, रक्सी, सुरुती, चुरोट, छुटाउने औषधि पनि उपलब्ध छ.
6: विस्तृत जानकारीका लागि सम्पर्क 082-563-803, 98-65-44-83-83.
4: विकल्प आयुर्वेद क्लिनिक घोराई दाङ सहित गेटबाट 50 मिटर पश्चिम लमही जाने गाडी लाग्ने ठाउँ नेर.
7: हैया बद्दी, मेरो त दाँत दुखिलो, के गर्ने होला अब.
8: यिनी बद्दा पनि कराइरहन्छन्, यिनलाई सबै डेन्टल क्लिनिकमा लगिसके निको हुने होइन. अब जुन डेन्टल क्लिनिकमा लगे पनि मेरै बद्दाको दाँत हो भनेर डेन्टल क्लिनिकले चिन्ने बेला भइसक्यो, यिनको दाँत निको हुन्न.
9: यी भाउजूको पनि फतफताउने काम बाहेक अरू केही हुने भएन, मैले उहिलेदेखि भनिरहेको छु. पन्थी डेन्टल क्लिनिक अस्पताल रोड घोराईमा जानुहोस् अनि दाँतको सम्पूर्ण उपचार गर्नुहोस् भनेर मान्ने होइन, जे सुकै गर्नुहोस् तपाईँले.
8: ए हो र, त्यहाँ लगेपछि सन्चो हुन्छ त, यिनले फेरि गुटखा खाएको खाइ गर्छन्, के होला र निको.
9: पहिला लानुहोस् न, निको हुन्छ कि हुन्न भन्ने कुरा पन्थी डेन्टल क्लिनिकमा गएपछि थाहा भइहाल्छ नि.
8: हजुर, हाम्रा सेवा तथा सुविधाहरू, क्लिनिक 7 दिन खुल्ला रहने, निशुल्क दन्त परीक्षण गरिने, आधुनिक लेजर मेसिन द्वारा दाँत भर्ने, अल्ट्रासोनिक मेसिन द्वारा दाँतको सफाई गर्ने, दाँत तल्काउने, पोलिस गर्ने.